0: Swahili FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: पहाटेचे ठीक 5:33 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्यासोबत तुमचाच भूषण. मंडळी, एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण मिनिटभर विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. निर्णय क्षमता हे कसब आहे. अधिक अनुभवानंतर ते तुम्हा आम्हाला साध्य होतं. थोडक्यात, एखादा निर्णय घेण्यापूर्वी तो विचारपूर्वक घेतला तर नंतर विचारात पडावा लागत नाही. परंतु चला, आपण एका मिनिटात निर्णय घेऊ आणि आपलं आयुष्यच बदलून टाकू असा कोणाचा जर समज असेल तर तो गैर आहे. परंतु त्याच उलट, हाच निर्णय घेण्यापूर्वी काही क्षण विचार करून घेतला गेला तर तो नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण कुठलीही गोष्ट ही विचारपूर्वक केली तर ती नक्की यशस्वी होते.

पहाटेचे ठीक 5:43 होत आहेत मंडळी. जीवनात खूप काही करण्याजोगं असतं. होय, आपल्या जीवनात खूप काही करण्याजोगं असतं. संकटाला कधीही कंटाळायचं नसतं. आपलं चांगलं काम नेहमी रेटायचं असतं. अपयशाने कधी खचायचं नसतं. कुणी नावं ठेवली तरी थांबायचं नसतं. जिद्दीचं बळ हे वाढवायचं असतं. नाराज तर मुळीच व्हायचं नसतं. चैतन्य सदा फुलवायचं असतं. कुणी पाय उडेल म्हणून परतायचं नसतं. तेव्हा बस पुढे व्हा आणि निश्चयाचं बळ जवळ ठेवा. दुर्दम्य आत्मविश्वास आणि उत्तुंगतेचा ध्यास बाळगा. प्रचंड इच्छाशक्ती आणि तीव्र महत्वाकांक्षा आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. कारण मंडळी, आपल्या जीवनात करण्याजोगं खूप काही आहे.

5 अजून 56 मिनिटं होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. 6 वाजता आपण ऐकणार आहोत हिंदीतील बातमीपत्र. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात खास विषयासह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ मान मोड़ काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकन दिखास स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
3: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात। नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झ वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। आज 25 जुलै, वार शनिवार आणि 6:06 होत आहेत आणि रेनबो फन डेच्या पहिल्या टप्प्यात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मी तुमचाच भूषण गाववाल्यानो नमस्कार। माऊली माऊली माऊली देवशयनी आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्ता पायी सुखालाही आलाय हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर।

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: 96-95-94-93-92-91।
4: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
3: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत।
4: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत।
3: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत।
4: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
3: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन,
4: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही। स्मृती वर्धन।
5: आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीच्या पावसाची नोंद झाली। कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 29 आणि सांताक्रूज येथे 30° सेल्सिअस नोंदवण्यात आली। किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 25 आणि सांताक्रूज

इथे 25 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथे 88% नोंदवण्यात आली, तर सांताक्रूझ इथे 4.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे: कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता मुंबई शहरासह उपनगरात आहे. 28 जुलैपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. तर माऊली, आपण सगळेच जण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत, कारण आपल्याला संत परंपरेचा इतिहास लाभलाय. पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालू आहे, कारण या गोष्टींमधून मिळणारा जो आनंद आहे त्याचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही. प्रत्येक वारकरी दरवर्षी आषाढवारीची अक्षरशः चातकासारखी वाट पाहत असतो, कारण वारीला जाऊन हरिनामा दंग होऊन विठ्ठल दर्शनाने जी तृप्तता लाभते त्याचं वर्णन काय ते करावं माऊलींनो.

मंडळी, आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीचं महत्त्व फार मोठं आहे. आपल्या संस्कृतीमधील प्रत्येक सण आणि उत्सव हा मराठी महिन्यातील तिथीला मान देऊन साजरा करण्याची पद्धत आहे. मराठी महिन्यात दोन पंधरवडे असतात, यालाच दोन पक्ष असं सुद्धा म्हणतात. यातला पहिला पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षाची सुरुवात होते. कृष्ण पक्षाच्या चौथ्या तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात. अशा दोनही पक्षातील चतुर्थी आणि एकादशीला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा मग देवशयनी एकादशी असं म्हणतात.

मंडळी मराठी पंचांगानुसार एकादशी प्रत्येक महिन्याच्या पंधरवड्यात 11व्या तिथीला येते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आपल्या महाराष्ट्रात विशेष महत्व आहे. आषाढातील शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी म्हटलं जातं आणि याच दिवसापासून चातुर्मासालाही सुरुवात होते. देवशयनी एकादशीविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी, आजच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. शयनी म्हणजे निद्रावस्थेत गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात आणि या दरम्यान असलेल्या कालावधीत चातुर्मास पाळला जातो.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: 6:32 होत आहेत आणि रेनबो फंडीच्या पहिल्या टप्प्यात आपण सगळे पोचलेलो होते पंढरपूरला, आज आषाढी एकादशी। मंडळी, खरंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात।

इलाज आषाढवारी म्हणतात. आजच्या दिवशी शेगावजून सुद्धा श्री गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची आणि देहूतून जगद्गुरु तुकारामांची, त्र्यंबकेश्वरातून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते. वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. एकादशीच्या दिवशी नित्यनियमाने न चुकता पंढरपूरला जाणं म्हणजेच वारी. नित्यनियम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी धर्मालाच भागवत धर्म असं म्हटलं जातं. पंढरीचा वास, चंद्रभागा स्नान आणि दर्शन विठोबाचे ही एकमेव इच्छा प्रत्येक वारकऱ्याची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही. वारीचा अनुभव घेण्यासाठी देश विदेशातली अनेक मंडळीसुद्धा अगदी आवर्जून वारीत सहभागी होतात. चंद्रभागेत स्नान करून लाडक्या विठुरायाचं दर्शन घेणं यासारखा दुसरा आनंद नाही.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: मंडळी, महाराष्ट्राच्या प्रत्येक गाव खेड्यातून वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाची पालखीतून मिरवणूक काढून पंढरपूरपर्यंत नामसंकीर्तन करत पायी जातात. याच दरम्यान दिंड्या काढल्या जातात. दिंडीमध्ये वारकरी हे भजन, गवळण, भारुडं गातात. लोकप्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात. खेळ खेळले जातात. मुक्काम करत करत हा प्रवास सुरूच असतो. मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना स्थानिक परिसरातील गावकरी राहण्यासाठी जागा देतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. कारण वारकऱ्यांच्या सेवेतून त्यांना साक्षात विठ्ठलाची सेवा केल्याचा आनंद मिळतो.

मंडळी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारी जसजशी पुढे सरकत जाते तस तसं वेगवेगळ्या भागातून आलेल्या दिंड्या एकत्र येतात. ज्याप्रमाणे प्रवाह, ओढे, नाले एकत्र मिळून एक मोठी नदी तयार होते, त्याप्रमाणे आलेल्या दिंड्या जागोजागी एकत्र येतात आणि मोठी दिंडी तयार होते. वारीत अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. वारीमध्ये समूहाची भावना तयार झालेली असते. प्रत्येक भक्ताला विटेवरी उभ्या असणाऱ्या त्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. या आनंदवारीत एकमेकांची अगदी घरातल्या सदस्यांप्रमाणे काळजी घेतली जाते. वारी हे खऱ्या अर्थाने जगण्याचं शास्त्र आहे. जो वारी करतो तो विचारांनी समृद्ध होतो, सकारात्मक दृष्टिकोन त्याला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे वारी केल्याने मानसिक ताणतणाव थकवा दूर होतो, मन प्रसन्न होतं, पायी चालल्यामुळे चांगला व्यायामसुद्धा होतो, शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि नामस्मरणामुळे नैराश्य दूर होतो आणि आत्मविश्वास जागृत होतो.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स.
4: माऊली पंढरपूर हे असं स्थान आहे जिथे ठाई ठाई भक्तिभाव आहे. सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणूनही पंढरपूरची नोंद आहे. संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे, आधी रचिली पंढरी नंतर वैकुंठ नगरी, असा उल्लेख आढळतो. अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा संत महात्मे एकत्र यायचे तेव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या चरणांवर डोकं ठेवून आदर व्यक्त करायचे. त्यामुळे आजही आपल्याकडे थोरा मोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. ईश्वर हा जसा चराचरात आहे तसा तो आपल्या वर्तनातही आहे. आनंदवारीत आपले अनुभव, कथा, रचना, अभंग, भजनं यांची देवाणघेवाण होते. ती एक परंपराच बनली आहे. कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी या साधनेचा एकमेकांना अनुभव देण्यासाठी आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी आषाढी एकादशी या आजच्या दिवसाचं महत्त्व खूप मोठं आहे.

0: प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
1: एकत्र
0: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
2: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्ट

मंडळी, आषाढ्याच्या वारीला सुगीची उपमा दिली जाते. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात. ते घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने वाढ झालेली असते आणि हे पिकलेलं धान्य शेतकऱ्याला जगण्याचं बळ देतं. अगदी याचप्रमाणे आनंद वारी करून घरी परतल्यावर वारकरी ही भक्तीची साठवण करून ठेवतो आणि वर्षभर पुढच्या वारीपर्यंत हे विठ्ठलाचं प्रेम नित्य व्यवहारात वापरतो. कधीही रीतीनं होणारी ही शिदोरी म्हणजेच तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घेरे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो.

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण, कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण, नांगर धरिला तत्वाचा बैल.

0: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली. त्यांच्यासमवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी स्वच्छता पर्यावरण संरक्षण प्लास्टिक मुक्त वारी वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
0: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही

0: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावट येण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 550,580 हेक्टर क्षेत्रापैकी 410,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालयं स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपरफुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 244 नागरिकांची सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे. गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे.

खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार. गाववाल्यांनो नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे. मंडळी ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके म्हणजेच आपले लाडके बाबूजी यांची आज जयंती आहे. मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर फडके हे नाव अजरामर आहे. सलग 5 दशकांहून अधिक काळ त्यांच्याच गीत आणि संगीताने कानसेनांना तृप्त केलंय. मराठी चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत बाबूजींचं योगदान हे खूप मोठं आहे. त्यांच्या काळातच मराठीने आपला सुवर्णकाळ अनुभवला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना तर अनेक हिंदी चित्रपटांनाही संगीत दिलेलं आहे. याशिवाय अनेक भावगीतं, भक्तिगीतं, मराठी लावण्यांनासुद्धा त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजवलं. अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कुंदणात बसवलं. त्यांच्या स्वरातील हे गीत ऐकूया.

मंडळी, ठीक 7:30 वाजता आपण ऐकणार आहोत राष्ट्रकुल स्पर्धा 2026 च्या ठळक घडामोडी. ऐकूयात बाबूजींच्या स्वरातील हे पुढील गीत.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा पाचवा भाग.
1: गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामासंदर्भात सूचना देण्याचा मुंबईकरांनी धडाकाच लावला होता. अशात एका मुंबईकरानं अतिशय वेगळी सूचना केली होती. भारत हा अनेक भाषांचा, अनेक धर्मांचा, अनेक पंथांचा देश असल्यामुळे या वास्तूच्या बांधकामामध्ये कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी संबंधित बांधकाम शैलीचा वापर न करता हिंदू, मुसलमान, पारशी, जैन, गुजराती पद्धतीच्या मिश्र बांधकाम शैलींचा वापर करावा. त्यामुळं भारत हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा देश नसून या ठिकाणी सर्व धर्म गुण्यागोविंदानं नांदतात हे अधोरेखित होईल. आश्चर्य म्हणजे ही सूचना करणारा पी ए बार्टन नावाचा मुंबईकर स्वतः धर्मानं ख्रिश्चन आणि जन्मानं ब्रिटिश होता.
2: सरकारनं गेटवे ऑफ इंडियाबाबत मागवलेल्या सूचनांमध्ये काही नमुनेदार सूचनाही आल्या होत्या. प्रस्तावित गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम सरकारनं दगडात करावं, संगमरवरात करावं किंवा ग्रॅनाईटमध्ये किंवा आणखीन कशातही करावं, पण ते दगड ताचण्याचं आणि घडवण्याचं काम दूर कुठेतरी करावं आणि मग ते दगड आणून इथे बसवावेत. आधीच एल्फिन्स्टन कॉलेजच्या शेजारी चाललेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इमारतीच्या बांधकामासाठी घडवण्यात येणाऱ्या दगडांच्या ताचण्याच्या कर्कश्या आवाजानं आमचं डोकं उठलं आहे. त्यात बंदरातल्या बोटींचे भोंगे अधूनमधून भोकाड पसरत असतात. बोटीतून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तोफासारख्या धडाडत असतात. या सर्व आवाजांमुळे आमचं इथं राहणं आधीच मुश्किल झालेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाचं काम करताना त्यात अधिक भर घालू नये अशी विनंती अपोलो बंदर परिसरात राहणाऱ्या एकानं केली होती. कावलेल्या आणखीन एका मुंबईकरानं तर तुम्ही तुम्हाला हवी तशी इमारत बांधा किंवा बांधू नका, पण राजासाठी शामियाना उभारताना तिथं असलेली निवारा शेड तोडून टाकली होती ती आधी बांधून द्या. उन्हा पावसातून पोरटोर आणि बोजा यांच्यासहित बोटीची वाट पाहत बंदरावर उभं राहणं जिकिरीचं झालं असल्याची नोंद घेणे

0: करण्याची त्यानं सरकारला विनंतीही केली होती.
1: दुसऱ्या एकानं गेटवे बांधून झाल्यावर त्या ठिकाणी योग्य तो पहारा ठेवावा, अन्यथा राजाच्या भेटीची आठवण म्हणून बांधलेल्या त्या वास्तूमध्ये भिकाऱ्या टोकाऱ्यांचा आणि फेरीवाल्यांचा वावर सुरू होईल आणि मग त्या जागेची रयात जाईल असं मतही नोंदवलं होतं. तसंच ही जबाबदारी महानगरपालिकेनं घ्यावी असं सुचवलं होतं. आणखी एकानं या इमारतीच्या परिसरात मुंबईकरांना चार घटका हवा खात बसता यावं यासाठी सोय करावी असं म्हटलं होतं. जमल्यास गेटवेच्या वास्तूमध्ये उंचावर गॅलऱ्या बांधण्यात याव्यात म्हणजे मुंबईकरांना समुद्रावरची मौज पाहता येईल असंही काही लोकांनी सुचवलं होतं.
0: अशा प्रकारे गेटवे ऑफ इंडियाच्या नियोजित वास्तूच्या स्वरूपावर जनतेची चर्चा चालू असताना या वास्तूच्या उभारणीतला महानगरपालिकेचा वाटा किती असावा हे निश्चित करण्यासाठी महापालिकेनं नेमलेल्या समितीनं सरकारला 1,00,000 रुपये देण्याचं जाहीर केलं. या समितीमध्ये असलेल्या जोसेफ बाप्टिस्टा यांनी मात्र स्वतंत्र मत व्यक्त केलं होतं. बाप्टिस्टा यांनी सदर वास्तू इमारतीच्या स्वरूपात उभारण्यात न येता भव्य कमानीच्या स्वरूपात असावी आणि तिच्यात कोणत्याही समारंभ प्रसंगी किमान 1,000 लोकांना सामावून घेण्याची क्षमता असावी असा आग्रह धरला होता. शिवाय ही कमान समुद्रात थोडी भरणी करून त्यावर बांधावी अशी सूचनाही त्यांनी केली. यामुळे भर समुद्रात उभ्या असलेल्या या वास्तूची भव्यता समुद्रातून बघणाऱ्या पाहुण्यांच्या नजरेत भरेल असा त्यामागे विचार होता. भराव घालून बांधकाम केलं तर या कमानीसाठी 15-20 लाखांचा खर्च येईल. त्यातले 5,00,000 रुपये महानगरपालिका आनंदानं देईन असंही त्यांनी म्हटलं होतं.
1: मधल्या काळात मुंबईचे दानशूर नागरिक सर जेकब ससून यांनी या वास्तूसाठी 3,00,000 रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्यामुळं संकल्पित वास्तूच्या बांधकामासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाची संपूर्ण बेगमी झाली होती. आता फक्त नागरिक आणि महानगरपालिकेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूचं नव्यानं आरेखन करायचं तेवढं शिल्लक होतं. त्यावेळचे मुंबईकर आपल्या शहराच्या सौंदर्याबाबत किती जागरूक होते हे दर्शवणारी ही काही उदाहरणं. परकीय राज्यकर्ते असूनही नियोजित वास्तूचं रेखाचित्र स्थानिक वर्तमानपत्रातून जनतेच्या विचारार्थ प्रसिद्ध करून जनतेकडून सूचना मागवण्याचं औदार्य ते दाखवत होते ही केवढी मोठी गोष्ट होती. जागरूक नागरिकही सरकारला प्रतिसाद देत होते ही त्याहून मोठी गोष्ट. आजच्यासारखी मला काय करायचंय ही वृत्ती तेव्हा नव्हती हेच यातून स्पष्ट होतं. आज जी परिस्थिती आहे ती तशी का झालीये याचा विचार सरकार आणि जनता या दोघांनीही करायला हवा.
0: सप्टेंबर महिना उजाडला. जनतेच्या सूचना ध्यानात घेऊन तयार केलेलं दुसरं संकल्पचित्र सरकारनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं. घुमट काढून टाकण्याची महानगरपालिकेनं आणि अन्यही काही लोकांनी केलेली सूचना सरकारनं स्वीकारली होती. इमारतीच्या ऐवजी कमान बांधण्यात येणार होती, पण ती ग्रीक पद्धतीवर आधारलेली नव्हती, तर ती गुजरातमधल्या अहमदाबादच्या पारंपरिक इंडो मुस्लिम पद्धतीची असणार होती. संगमरवराऐवजी ग्रॅनाइट वापरण्याच्या अनेक सूचना आल्या होत्या. त्यात सुवर्ण मध्य साधत या कमानीचा जमिनीपासून वरचा 9 फुटांचा भाग ग्रॅनाइटमध्ये आणि वरचा संपूर्ण भाग संगमरवरात बांधण्याचं जाहीर करण्यात आलं. ही कमान 80 फूट उंच, 150 फूट लांब आणि 68 फूट रुंदीची असणार होती. एवढ्या जागेत साधारण 600-700 लोक सहज एकत्र येऊ शकणार होते. या कमानीच्या समोर भव्य बाग निर्माण केली जाणार होती. त्याचप्रमाणे वेलिंग्टन चौकापर्यंत म्हणजे आजच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत सगळ्या इमारती आणि जागा ताब्यात घेऊन या कमानीच्या दिशेनं येणारा एक भव्य रस्ता प्रोसेशनल ॲव्हेन्यू म्हणजेच मिरवणूक मार्ग म्हणून निर्माण केला जाणार होता. या रस्त्याच्या दुतर्फा बागा, शोभेचे दिवे आणि पुतळे बसवण्यात येणार होते. अशा पद्धतीची रचना केली तर ही कमान रस्त्यावरूनही सहज नजरेला पडू शकणार होती.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: मंडळी नामस्मरण कीर्तन भजन टाळ मृदंग या साऱ्यामुळे एक वेगळा चैतन्याचा माहोल आज सगळीकडे असणार आहे। या जोडीला आज बऱ्याच जणांचा उपवास सुद्धा असणार आहे, त्यामुळे उपवासाचे खास भेटही असणार आहेत। साबुदाण्याची खिचडी, भगरीचा भात, गुळ शेंगदाण्याचे लाडू, शेंगाची आमटी, रताळ्याची खीर, राजगिरा लाडू, चिक्की, उपवासाची खास बटाट्याची भाजी यासह अनेक पदार्थ आज बनवले आणि खाल्ले जाणार आहेत। हल्ली तर उपवासाच्या पदार्थांमध्ये सुद्धा व्हरायटी आली आहे। अनेक नामवंत शेफ्सकडून खाद्यपदार्थांच्या अनेक चॅनल्सवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकाल अशा अनेक चटपटीत पदार्थांची यादी तयार आहे। त्यामुळे एकादशी आणि दुप्पट काशी हे जरी खरं असलं ना, तरी उपवासाचे वेगळे पदार्थ ट्राय करायला काही हरकत नाही, पण हा आपापली तब्येत आणि पथ्य सांभाळून। चला आता याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह। आज FM गोल्डवर RJ ममता आणि FM रिंबूवर RJ प्रफुल्ल तुमची साथसंगत करतील, तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद घ्या आणि आजचा दिवस अधिक आनंदी आणि उत्साही बनवा। या सदिच्छेसह मी तुमचाच भूषण आजच्या कार्यक्रमातून निरोप घेतोय। पुन्हा लवकरच भेटूया। गाववाल्यानू येत आहे। नमस्कार।

0: Doctor honoris causa in Romania for a distinguished public service. New Delhi strongly condemns attack on commercial vessel in the Black Sea, claiming life of an Indian seafarer. Heavy rainfall expected in parts of Gujarat, Konkan, Goa and Odisha. And in the Commonwealth Games, Jhandu Kumar clinches bronze medal for India in the men's heavyweight para powerlifting. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सीजेपीच्या मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. सीजेपीनं 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाख

म्हणून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद, शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल, असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसरात विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झेंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
1: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स.
2: नन्ही सी जान है अम्बई, नमस्ते भारत, कैसे हो? पूछ तो मैं लेती हूँ, उसके बाद आप सबके जो उत्तर होते हैं वो भी मैं पढ़ती हूँ. लेकिन कहता है ना, ये है रेडियो और हमें वैसे विषय पे भी बात करनी है. सुनो गौर से दुनिया वालों, क्योंकि आज शनिवार, तो सामाजिक विषय पे भी बात करनी है ना मेरी जान. लेकिन हाँ, कौन 4 लोग

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

आणि विकसित भारताचा प्रवास अधिक वेगानं पुढे जावा अशी सदिच्छा व्यक्त करत विठू माऊलीची कृपा महाराष्ट्र आणि देशावर सदैव राहो असा मनोभाव मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या एका भाविकाला छातीत त्रास झाल्यानं त्यांना राज्य शासनाच्या एअर अँब्युलन्सद्वारे तातडीनं सोलापूरला हलवून उपचार करण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर अँब्युलन्स

आपत्कालीन स्थितीत वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी राज्य शासनानं यावर्षी ही विशेष हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात नीरा नदी खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे वीर धरण पूर्णपणे भरलं असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असल्यानं आज दुपारी 2 वाजेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागा

आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर नजीक प्रतिपंढरपूर इथं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा आणि अभिषेक केला. महाराष्ट्रातील बळीराजा सुखी समृद्ध रहावा आणि त्याच्यावर कोणतंही संकट येऊ नये अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली. दरम्यान विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची वाळूज इथं मोठी गर्दी झाली असून दर्शनासाठी ओघ वाढत आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यातही आषाढी एकादशीनिमित्त विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी

आणि दिल्लीत आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मुंबईत तिरंगा मार्च निघणार आहे. तिरंगा मार्च पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी असून तो कोणत्याही राजकीय पक्षाचा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम नाही. तसंच मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल आणि पक्षनेत्यांच्या समर्थनाच्या घोषणाही दिल्या जाणार नाहीत असं मोर्चापूर्वी राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. सरकारच्या भूमिकेचा निषेध आणि देशभरातील विद्यार्थ्यांना पाठिंबा व्यक्त करणाऱ्या घोषणाच या मोर्चात दिल्या जातील असं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात 12 संशयितांना अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे संपूर्ण पेपर फुटीशी संबंधित समूहाचा पर्दाफाश झाला. प्रश्नपत्रिका फुटल्यानं 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सलग 6 दिवस मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आलेली श्री माता वैष्णोदेवी यात्रा आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्याच्या बोरगाव इथं आज सकाळी 10 वाजेपर्यंत

असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यानं तसंच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागावर होत आहे. मराठवाड्यातही आज काही

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदी बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 मिनिटांनी.

मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 वाजता दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून या 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील 19 अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही

जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे CJPचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी CJPच्या मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी CJPच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाजमाध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद

स्पर्धेत भारताच्या अनाह सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रामकृष्ण हरिमंडळी, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा. आजचा दिनविशेष काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज दुमदुमून गेलाय आषाढी एकादशीच्या जल्लोषात, आपल्या विठुरायाच्या नामघोषात. त्यामुळे प्रथमतः सर्व भक्तांना आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो. मी तुमचा वारकरी मित्र आरजे प्रफुल्ल आचरेकर आणि

त्या अर्थानं आज साजरा करणार आहोत या दिवसानिमित्त संगीताच्या माध्यमातून. आज आषाढी एकादशीचा दिवस. चला मग रंगून जाऊया पांडुरंग नामात आणि शोधूया विठुरायाला भक्तिमय गाण्यात.

आज आषाढ़ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी। ज्या एकादशीची संपूर्ण महाराष्ट्र वर्षभर वाट पाहतो तीच ही आषाढी एकादशी। मराठी मातीचा सर्वात मोठा उत्सव, आपल्या महाराष्ट्रातील दक्षिण द्वारका म्हणून ओळख असलेले तीर्थस्थळ म्हणजे पंढरपूर। पंढरपूर म्हटलं की विठुराया आला, विठुराया म्हटलं की संत परंपरा आली, संत परंपरा म्हटलं की वारकरी संप्रदाय आला, आणि वारकरी संप्रदाय म्हटलं की वारी आली। वारीवरून आठवलं, आज माझ्यासारखे अनेक जण असतील ज्यांना यावेळी पंढरीच्या वारीत सामील होता आलं नसेल किंवा काही कारणास्तव वारी चुकलीही असेल। पण खरं सांगू, वारी ना कधीच कुणाची चुकत नसते। म्हणजे पावलांची वारी ही वर्षातून एकदाच येत असते, पण मनाची वारी ही दररोज असते। त्यामुळे आज आपण प्रत्यक्ष रूपी पंढरपुरात नसलो म्हणून काय झालं, जिथे कुठे असू तिथून मनाच्या अंतःकरणापासून त्या सावळ्या पंढरीनाथाला साद घालूया आणि अंतरीच्या वारीत सामील होऊया। चला मग, येताय ना माझ्यासोबत वारीला।

0: आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की अंतरीची वारी म्हणजे काय हो भाऊ, आणि ही नेमकी करायची तरी कशी? सांगतो, सगळं सांगतो. तर माऊली, वारी म्हणजे काय? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे, बरोबर की नाही? मग तुमचं ते एखादं उद्दिष्ट असो किंवा मग मोठं काहीतरी स्वप्न असो, ही वारी प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मग आता ही वारी कशी करायची? तर त्यासाठी संतांनीच पाच पावले सांगून ठेवलेली आहेत. एक, देहालाच पंढरपूर करा. याचा अर्थ वारीसाठी आपण पंढरपूरला जातो, बरोबर की नाही? मग अंतरीच्या वारीत आपण समजायचं की देह हाच पंढरपूर आहे. रोज 10 मिनिटे फक्त स्वतःसाठी काढा. कोणताही फोन नाही, गडबड नाही, गोंगाट नाही, फक्त शांत बसून स्वतःकडे पहा. दुसरा, नामाची पताका घ्या. याचा अर्थ वारीत वारकरी पताका घेतात, बरोबर? मग अंतरीच्या वारीत पताका असते ती नामाची. तुम्हाला जे नाम जवळचे वाटते ते घ्या ना. उदाहरणार्थ विठ्ठल नाम, राम नाम, कृष्ण नाम, अशी अनेक तुम्हाला जी जवळची नामं वाटतील ती आपण नामं घेऊया. सकाळी उठल्यावर नामस्मरण करा एकदा, आणि दिवसा काम करताना मनातल्या मनात नाम चालू ठेवा. याला संत अखंड नामं म्हणतात. माळ लागते असं नाही हो, आणि झोपण्यापूर्वी दिवसभरात काय चुकलं, काय चांगलं झालं, याचा फक्त 5 मिनिटे हिशोब करा, म्हणजेच आत्मपरीक्षण करा. मनाची शांती ही खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसेल. त्यानंतर मनाची चंद्रभागा स्वच्छ करा. ही चंद्रभागा म्हणजे काय? तर उदाहरणार्थ चंद्रभागेत आपण स्नान केल्याशिवाय विठ्ठल भेटत नाही, बरोबर की नाही? तसंच मन स्वच्छ केल्याशिवाय आतला विठ्ठल भेटत नाही हो. फक्त उपवास नाही, तर आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय बोलतो यावर थोडा संयम ठेवा. राग, द्वेष, मत्सर याला बाजूला करा. त्याच्याशी भांडू नका, फक्त पहा, तो आपोआप विरघळतो. एक छोटीशी व्यावसायिक आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा वळूया.
1: जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: तर माऊली, आपण बोलत आहोत अंतरीच्या वारीबद्दल. 3 पाऊलं मी तुम्हाला सांगितली. 4th पाऊल असं आहे की प्रत्येक कर्माला भक्ती जोडा. याचा अर्थ वारीत प्रत्येक पाऊल हे विठ्ठल

साठी असतं. अंतरीच्या वारीत प्रत्येक काम हे विठ्ठलासाठी करायचं. स्वयंपाक करताय तर हा नैवेद्य आहे, ऑफिसचं काम करताय तर ही पूजा आहे, कोणाला मदत करताय तर ती पाद्यपूजा आहे. काम तेच राहतं हो, फक्त भाव बदलतो. पाचवा आणि शेवटचा खरा मुद्दा, वारीचा मुक्काम म्हणजे समत्व. अंतरीच्या वारीचं फळ म्हणजे शांतता. बाहेर काहीही घडो, आतून हलायचं नाही. दिवसातून एकदा 2 मिनिटे डोळे बंद करून फक्त श्वासावर नियंत्रण करा. येणारा श्वास, जाणारा श्वास, तोच विठ्ठल. खरंच तोच विठ्ठल आहे, तोच येतोय आणि तोच जातोय असं समजा. हाच सोहम जप आहे. शेवटी बाहेरची वारी काही दिवसांची असते, अंतरीची वारी ही खऱ्या अर्थानं आयुष्यभराची असते. खरं की नाही?

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज असं म्हणतात आपल्या अभंगात की देही असुनी या देव वृथा फिरतो निर्दैव, देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी। याचा अर्थ एवढाच की देव आपल्या अंतरी आहे, त्यामुळे त्याला शोधण्यासाठी कुठे बाहेर भटकण्याची गरज नाहीये। आणि मग संत तुकोबा महाराज आपल्या उदाहरणांसहित हे सांगतात की ज्याप्रमाणे मृगाच्या नाभीमध्येच कस्तुरी असते, पण तोच सुगंध शोधण्यासाठी त्याला वनात इकडे तिकडे फिरावे लागते, ज्याप्रमाणे साखरेचे मूळ उसामध्ये असते त्याचप्रमाणे या देहामध्ये ईश्वराचे अस्तित्व असते। दुधामध्ये लोणी असते, परंतु जोपर्यंत दुधाचे मंथन केले जात नाही तोपर्यंत लोणी मिळत नाही। आणि शेवटी ते लोकांना उद्देशून असं विचारतात की मग तुम्ही तुमच्या देहामध्ये या देवाला का पाहत नाही, भक्तीचा अर्थ काय? तर आषाढीला देह पंढरपूरला पोहोचो न पोहोचो, मनातला विठू

खरंच देव हा फक्त देव्हाऱ्यात नाही आहे, देव हा फक्त मंदिरात नाही आहे, तर देव हा आपल्यामध्ये आहे हेच या गीतातून सुंदररित्या मांडलेलं आहे. माऊली, तुम्हा सगळ्यांना एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे बघा उत्तर खरं खरं द्याल ही अपेक्षा आहे. तुम्हाला कधी देव भेटलाय का हो? काय म्हणताय, नाही भेटला? पण खरं सांगू, मला तर रोज भेटतो बाबा देव. हो खरंच, अहो खरंच सांगतोय, म्हणजे उलट वेगवेगळ्या रूपात भेटतो. आता कसं आणि कधी? बरं ऐका, म्हणजे कधी तो मला लहान बाळाच्या निरागस हास्यात भेटतो, तर कधी वयोवृद्ध झालेल्या थरथरत्या हातात, कधी संध्याकाळी संकटकाळी अशा धावून आलेल्या मित्रात, तर कधी जन्म दिलेल्या मात्या पित्यात. संत ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा म्हटलंय की ओ, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. समोर भेटणारा प्रत्येक जीव हा भगवंताचा अंशच तर आहे, हा फक्त आपली दृष्टी तशी हवी. आता माणसातला हा देव कसा ओळखावा हा सुद्धा प्रश्न पडलाच असेल की आपल्याला. तर दवाखान्यात रक्ताची गरज असताना सोशल मीडियावरची पोस्ट धावत वाचून येणारा अनोळखी रक्तदाता हा आपल्या करुणेचा देव आहे. अहो म्हणून तर आपण म्हणतो की एखाद्याला की देवासारखा धावून आलास बाबा. न्याय मिळवून देणाऱ्या प्रामाणिक खाकी वर्दीत सुद्धा देव आहे. जीवाची पर्वा न करता भर पावसात अगदी वेळेत तुमचं ऑनलाईन जेवण घरपोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयमध्ये सुद्धा देव आहे. रस्ता आणि पत्ता चुकल्यावर योग्य पत्ता सांगणारा किंबहुना

पृथ्वीवर सोडणारा वाटसरू सुद्धा देव आहे, आणि तुमच्या दुग्धर आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये सुद्धा देव आहे। म्हणून तर डॉक्टरांना देवाचा दूत म्हणतात। आता सांगा, तुम्हीच सांगा, म्हणजे तुम्हाला सुद्धा या देवांचं दर्शन झालंय का हो? नक्की आम्हाला सांगा।

खरंच आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा असा दिवस ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात, असा आषाढी एकादशीचा दिवस, पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी सारे भाविक, सारे वारकरी आज सज्ज झालेले आहेत त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज आपण आपल्या एफ एम रेनबोवर खऱ्या अर्थानं ही अंतरीची वारी साजरी करत आहोत. आपल्याला बरेच श्रोते जोडलेले आहेत. कांजूरमारवरून आरती यांनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे. शुभलक्ष्मी मत्स्कर यांनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे. दीपा पालकर, प्रणव शिंदे, प्रमोद राऊत धाराशिववरून त्यांनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे. त्याचबरोबर विठ्ठल मसालेकर, खऱ्या अर्थानं नावातच विठ्ठलाचं नाव आहे, त्यामुळे अर्थातच त्याचं दर्शन त्यांना झालंच असेल या नावातून, या खऱ्या अर्थानं विचारातून. त्यानंतर मंगेश म्हात्रे आपल्याला जोडले गेलेले आहेत. पंकज मोहोड आपल्याला जोडले गेलेले आहेत. चंद्रशेखर मुरलेकर, किशोर पेडणेकर, दीपा पालकर, असे अनेक अनेक अनेक जण आज श्रोते आपल्याला शुभेच्छारूपी संदेश पाठवत आहेत. किशोर पेडणेकर, श्रीपाद जोशी, त्यानंतर प्रकाश शिंदे, विजेंद्र घाटोळ, श्रेय राऊत, अशा अनेक श्रोत्यांमुळे खऱ्या अर्थानं आज ही अंतरीची वारी साध्य झाली असं म्हणता येईल. श्रोते, मला खात्री आहे.

आहे की आपल्याला या वारीचा आनंद घेता आला असेल. तर आज आपण देहरूपी नाही पण मनरूपी आपल्या या लाडक्या विठुरायाची भक्ती गीतांच्या आणि सुंदर विचारांच्या माध्यमातून अंतरीच्या मनातून ही वारी केली. मला खात्री आहे की आपल्या प्रत्येकाला त्या पंढरीचं आणि पांडुरंगाचं दर्शन नक्कीच झालं असेल.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द

उभारण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणार

रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगण गणातबोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक, महापूजा, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 मिनिटांपासून आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे.

आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग सहा दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले सहा दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्री निवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अरे रीमा, सोलर पैनल लगवा ले, सोलर पैनल लगवा ले.
2: कब से मुझे सारे दोस्त बोलते थे, पर मैंने माना जब प्रधानमंत्री जी ने कहा.
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: मैंने प्रधानमंत्री जी के कहने पर सोलर पैनल लगवाया और मेरा बिजली बिल जीरो आया. आप भी लगवा लो.
4: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
5: नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार माऊली, आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आपण ऐकत आहात, त्याचबरोबर न्यूज ऑन एअर ॲपसुद्धा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मी तुमचा वारकरी मित्र RJ प्रफुल्ल आचरेकर आपल्यासोबत जोडला गेलेलो आहे. सर्वांना आषाढी एकादशीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आज संपूर्ण महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं विठ्ठलमय झाला आहे आणि त्याची सुरुवात आज आपण खऱ्या अर्थानं आपल्या रेनबो

वाहिनीतर्फे या गीतांच्या माध्यमातून केलेलीच आहे. अंतरीची वारी आपण आधी अनुभवली आणि आता पुन्हा एकदा विठ्ठल नाम हा सुरू झालेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय, तसंच आज खऱ्या अर्थानं रेनबोच्या संपूर्ण परिवारसुद्धा विठ्ठलमय झालाय. इंद्रधनुच्या सप्तरंगांसोबत पांडुरंग नावाच्या रंगात आज प्रत्येक सजीव हा न्हाऊन निघालाय. मग सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात विठ्ठलाचा गजर सुद्धा झालाच पाहिजे, नाही का मंडळी?

0: खरंच आज विठू नामाचा गजर हा सर्वत्र महाराष्ट्रभर पसरलेला आहे, सर्वत्र महाराष्ट्रात घुमतो आहे आणि हाच गजर पुढे घेऊन आपण ही वारी पुढे घेऊन जात आहोत. असं म्हटलं जातं माऊली की देवाचं अस्तित्व हे त्यांच्या भक्तांमुळे ठरतं आणि अनेक असे भक्त या महाराष्ट्रात होऊन गेलेत. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई या अनेक भक्तांच्या निस्सीम भक्तीमुळे आज पंढरपूरच्या विठुरायाचं अस्तित्व अबाधित आहे आणि तोच वारसा पुढे नेण्याचं काम आजच्या आधुनिक युगात कीर्तन प्रवचनकार करत आहेत, नाही का? आणि आपल्या विचारांतून परिवर्तन घडवत सुद्धा आहेत. अशा परिवर्तन घडवणाऱ्या अतिथी आज आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत, ज्या एक सुप्रसिद्ध महिला कीर्तन प्रवचनकार सुद्धा आहेत, ज्यांनी संत महात्म्यांचे विचार जनमानसात पोहोचून प्रबोधनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात परिवर्तन घडवून आणले, ज्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांची थोडक्यात ओळख आपणास आधी सांगतो. अखिल भारतीय वारकरी परिषदेच्या अध्यक्षा आंबेगाव, स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पुणे, त्या एक लेखिका सुद्धा आहेत. अंतिम सत्य हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनाचे प्रवचनाचे न मोजता येणारे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. अशाच विविध कलागुणांनी संपन्न असलेल्या हरिभक्त परायण कीर्तन प्रवचनकार सुरेखा ताई शिंदे यांचं मी मनापासून स्वागत करतो FM रेनबोच्या परिवाराकडून आणि आजच्या आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा सुद्धा देतो.
1: रामकृष्ण हरी, सर्वांना आषाढी देवशयनी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
0: माऊली, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वर्षभरात 24 एकादशा असतात, बरोबर? मग फक्त आषाढी एकादशीलाच एवढं महत्व का हो? आणि त्यालाच जोडून असा एक प्रश्न की या एकादशीला देवशयनी एकादशी असं का म्हटलं जातं?
1: वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात. बरीच नावं आहेत त्याची, कामदा, वरुथिनी, मोहिनी, निर्जला, योगिनी, अजा, पुत्रदा, परिवर्तिनी आणि एकादशी स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार सांगितले गेले. एकादशी स्मार्त जन आचरतात आणि दुसरी एकादशी भागवत जन आचरतात. ही एकादशी विशेष नक्षत्रांचा योग आल्यावर जया आणि विजया अशी नावं त्यांना दिली गेली. सूर्य कर्क राशीमध्ये आला असता आषाढातील शुद्ध पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान जगन्नाथाला झोपवावे आणि सूर्य तुला राशीत आला असता कार्तिक शुद्ध एकादशी जागे करावे अशी प्रथा आहे. हरिशयनी एकादशीच्या दिवशी भगवंताचे एक स्वरूप राजा बली यांच्या द्वारा द्वारपालाचे काम करते आणि दुसरे स्वरूप क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर शयन करते. कार्तिकी शुद्ध एकादशी पर्यंत म्हणून या कालावधीस चातुर्मास म्हणतात. असं म्हणतात या दिवसामध्ये पाऊस पडत असतो, शेतकऱ्यांची पेरणी झालेली असते, आरामाचे दिवस असतात आणि या दिवसामध्ये जड अन्न घेतल्याच्या नंतर प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. म्हणून फलाहार करावा म्हणून योग, ज्ञान, समृद्धी, वैराग्य या सर्वच गोष्टी वारीमध्ये येतात आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी खऱ्या अर्थानं सर्व भाविक भक्त पंढरपुरामध्ये जाण्याचं एकमेव कारण असं आहे, पायी प्रवास करावा. कशासाठी? आपल्या शरीराला खऱ्या अर्थानं योगाची साधनेची सवय लागावी म्हणून.
0: बरोबर.
1: आणि म्हणून एकादशी हे व्रत हिंदूंसाठी फार महान सांगितलं. तो कोब्बराय म्हणतात, 15 दिवस एक एकादशी कार्य न करशी व्रत सार, काय तुझा जीव जातो एका दिसे फराळाच्या मिसे धणी घेसी, तुका म्हणे कारे सुकुमार झालासी काय जाब देसी यमदूता. एकादशी व्रत हे महान सांगितलेलं आहे रामकृष्ण.
0: वा वा वा वा वा माऊली, मला वाटतं की आपण एवढ्या विस्तृत पद्धतीने हे मला समजवलात किंवा आमच्या श्रोत्यांना आणि आजच्या खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्तानं जोडलेल्या वारकऱ्यांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर कळलं आहे किंवा हा सुंदर असा तुम्ही तो विस्ताररूपी सांगितलेला आहात. बरं, पुढचा प्रश्न असा माझा आहे माऊली की

0: पंढरपूरचा विठोबा त्याचं रूप इतर देवांपेक्षा वेगळं आहे. मग त्याचं विटेवर उभं राहणं, कमरेवर हात ठेवून, हे तत्वज्ञान काय आहे, त्यामागे तत्वज्ञान काय आहे नेमकं, ते मला समजून घ्यायचंय.
1: पंढरपूरचा पांडुरंग इतर देवांपेक्षा खरोखरच वेगळं रूप आहे.
0: हो.
1: कारण इतर देवांच्या जवळही जाता येणार नाही, अंतर राहतं. या देवाला चरणाला मिठी मारता येते. या देवाच्या शेजारी दुसरं कोणीही नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देव कटेवर हात ठेवून उभा आहे.
0: हो.
1: आणि देव सांगतात, तुम्ही या भवसागरातून, या संसार रूपी भवसागरातून पार करत असताना तुमच्या गळ्यापर्यंत पाणी येऊ देणार नाही. मी कमरेपर्यंतच पाणी येऊ देईन. तुम्ही बिनधास्त या, भक्ती करा, नामस्मरण करा, दिव्य जीवन जगा आणि सज्जन होऊन इहलोकीचा प्रवास संपवा. तुम्ही फक्त भक्ती करून नामस्मरण करा. अनन्य चिंतयंतो माये जना परिउपासते तेषा नित्याभियुक्ता योगक्षेम महाम्यम. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. असा देव कुठेच नाहीये. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. पुंडलिकानं वीट फेकली. आमचे तुकोबराय म्हणतात, कशी रे विट झोकली पुंडलिका, कशी रे विट झोकली मनी भा.

0: कशी रे विट झोकली पुंडलिका, कशी रे विट झोकली. वीट झोकलेली असताना सुद्धा त्यावर युग 28 उभा राहिला, तो माझा पांडुरंग आहे, परमात्मा आहे, रामकृष्ण आहे.
1: खरंय माऊली, युगे 28 असा हा पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा का आहे याचं सुंदर उत्तर आपण मला सांगितलात, आमच्या श्रोत्यांनाही सांगितलात. हा प्रश्नांचा ओघ असाच सुरू ठेवायचा आहे माऊली, पण त्याआधी एक सुंदर गीत ऐकूया.

0: माऊली, पुढचा प्रश्न माझा असा आहे की वारी म्हणजे त्याग असं म्हणतात, मग या त्यागाचं नक्की काय, कुठलं आहे म्हणजे कुठल्या गोष्टी त्या त्यागामध्ये आपण काढून टाकायला पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं हा त्याग नेमका कुठला आहे हे मला तुमच्याकडून ऐकायचं आहे.
1: रामकृष्ण हरी, वारी म्हणजे त्याग. त्याग म्हणजे वेगळं काय? आपण नेहमीच ज्या सुख सुविधा वापरतो त्यापासून अलिप्त होणं. वैराग्य येणं म्हणजे तरी काय? गरजेपुरता ठेवणं, बाकीचं वाटून टाकणं, आनंदानं देणं, त्याचं नाव वैराग्य आहे, त्याचं नाव त्याग आहे. तसं संतान इतका त्याग वैराग्य आपल्यामध्ये येणार नाही, पण वारीच्या वाटेवर गेल्याच्या नंतर एकमेकाला मदत करण्यासाठी सुद्धा आपलं मन दाजवत, याचच नाव त्याग आहे, याचच नाव वैराग्य आहे, नाही का?
0: वा वा.
1: आणि म्हणून घरी असताना माणसांना डनलॉकची गादी लागते, पण तिथे ढेकळात सुद्धा झोप येते. घरी असताना माणसांना विविध प्रकारच्या सुविधा पाहिजे असतात, पण तिथे गेल्यानंतर तसं काहीही नसतं. तिथे गेल्यानंतर वारी म्हणजे तरी काय? ऍडजस्टमेंट म्हणजे वारी आहे.
0: बरोबर.
1: तिथे गेल्यानंतर कळतं खऱ्या अर्थाने, आलासी कोठनिया जासी कवण्यार ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीचा माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाहि बुडत से पापा. पापाला धनी घरी राहिल्यानंतर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कळत न कळत का होईना माणसाच्या हाताने चुका होतात.
0: बरोबर.
1: पण त्याचं निवारण करण्यासाठी कळत न कळत झालेल्या चुकांना सुद्धा माफ करणारा पांडुरंग परमात्मा तुमच्यासाठी कटेवर हात देऊन उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, म्हणून वारीला जावं. वारी वारी जन्म मरणाती वारी, हरी पडलो आता संकट निवारी, देहभान विसरून भजन करणारे वारकरी, त्याचंच नाव त्यागाची वारी आहे. वारी म्हणजे ऍडजस्टमेंट. रामकृष्ण.
0: वा वा माऊली, वारी म्हणजे ऍडजस्टमेंट, म्हणजे किती सुंदर तुम्ही उलगडलात या प्रश्नाचं उत्तर, आणि खऱ्या अर्थानं आधुनिक पद्धतीने तुम्ही तो समतोल साधलात. मला प्रचंड या प्रश्नाचं उत्तर आवडलेलं आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की समानतेचे मूल्य या वारीमध्ये कसं जपलं जातं?
1: समानतेचे मूल्य वारीमध्ये जपलं जातं म्हणजे लहान आणि मोठा हा भेदभाव राहत नाही.
0: बरं.
1: श्रीमंत गरीब हा भेदभाव राहत नाही.
0: बरं.
1: येथे सर्व एक होऊन जातात. एखाद्या व्यक्तीला जर एखादी पिशवी जड झाली असेल ना, तरी पण ती श्रीमंत माणूस असला तरी तो स्वतःला श्रीमंत म्हणत नाही, तो त्यालाही मदत करत असतो.
0: बरं.
1: एखाद्याकडे पाणी नसेल तर तो त्यालाही पाणी देऊ शकतो. इथे स्त्री आणि पुरुष असाही भेदभाव राहत नाही, लहान मोठा असाही भेदभाव राहत नाही. इथं एकच म्हणावं वाटतं, भाव आणि शील यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर आणि कपट वजा करा, सुस्वभावाला प्रेमाने गुणा, देह स्वभावाला मनोरंजनाने भागा, सद्गुणांचा वर्ग करा, परनिंदेचा लसावी काढा आणि प्रेम करण्याचा मसावी काढा. हे सद्गुण सगळे वारीमध्ये येतात, म्हणून त्याचंच नाव समानता आहे. इथे भेदभाव राखला जात नाही, त्याचं नाव वारी.
0: माऊली माऊली, मला वाटतं हा जो तुम्ही मंत्र दिलात, हा जो आम्हाला तुम्ही खऱ्या अर्थानं त्या निरूपण केलात या या सगळ्या प्रश्नांचं, मला प्रचंड भावलेलं आहे. आणि काय गणित, आयुष्याचं गणित कसं उलगडावं याचा लसावी मसावी तुम्ही खऱ्या अर्थानं अंकांची गोळा बेरीज करून त्या आपल्या आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरं सुंदररित्या सांगितलात. पण या प्रश्नांसोबत पुन्हा एकदा आपल्याला सुंदर गाणं ऐकायचं आहे आणि पुन्हा आपण प्रश्नांकडे वळणार आहोत. माऊलींना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक सुंदर गीत ऐकूया.

0: माऊली, मला सांगा, हल्ली जी आमची पिढी आहे, तरुण पिढी, तर ती कीर्तनाकडे फक्त मनोरंजनाच्या माध्यमातूनच फक्त पाहते का? मनोरंजन म्हणूनच पाहते का? म्हणजे त्यांना खऱ्या अर्थानं वारकरी विचारात कसं आणता येईल याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: तरुण पिढी तसं नाही म्हणता येणार, तरुण पिढी सुद्धा या ओघामध्ये येऊ शकते. त्याच्यासाठी अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठव म्हणून साच आणि मावाळ मितुले की रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. येथे कोणीही या, पण वारीमध्ये आल्यानंतर तो सात्विकच होतो. तो एक टर्निंग पॉइंट पण होऊन जातो. आधुनिक त्याच्या बुरख्याखाली पाप पुण्य नीती अनीती स्वधर्म आणि कुलाचार यांची चाळ विसरून प्रचंड वेगाने विनाशाकडे धावत जाणाऱ्या या समाजास वारीसारख्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी खऱ्या अर्थानं नितांत गरज आहे, म्हणून वारी आहे. म्हणून पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली, माता पित्यांची सेवा केली, पुंडलिकानं खरी खुरी भावासाठी उभा राहिला देव पंढरीत विटेवरी. आई वडिलांची सेवा केल्यानंतर पंढरपुरामध्ये 28 युग देव उभा राहिला हे दाखवण्यासाठी, हे पाहण्यासाठी तरी वारीला जावं, तरुण पिढीने त्याच्यासाठी तरी यावं. तुकोबाराय म्हणतात, खऱ्या अर्थानं माय बापे केवळ काशी तेने नवजावे तीर्थाशी. आई वडिलांची सेवा करणाऱ्यांनी तीर्थाला नाही गेलं तरी चालेल.
0: बरं,
1: आता तरुण पिढीचं जर म्हणाल तर अनंत जन्माचं तप जर असेल तर तरुण पिढी सुद्धा बाजूला जाणार नाही.
0: बरोबर.
1: पण जर चुकीच्या मार्गाने जात असेल तरी वारीला सहज जरी गेली, म्हणून सांगितलं सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी.
0: बरं, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणताय की तरुण पिढी आज सक्षम आहे, फक्त मोबाईलमध्ये गुंतलेली नाही आहे, आणि त्या तरुण पिढीचा सुद्धा या दिंडीमध्ये, या वारीमध्ये तेवढा सहभाग आहे. निश्चितच आपल्या तरुण पिढीला हे फार लागू होईल तुमचं उत्तर. यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की वारीमध्ये स्त्रीवर्गाचं काही विशेष महत्त्व आहे का? म्हणजे त्यांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं का?
1: वारीमध्ये स्त्री वर्गाला विशेष महत्व असं तर नाही, दोन्हींना समानच महत्व आहे. पुरुष आणि स्त्रीमध्ये महत्व असं वेगळं काही नाही, दोघांनाही तितकंच महत्व आहे. जेवढं स्त्रीला आहे तेवढं पुरुषांनाही आहे. आणि प्रत्येक पुरुष स्त्रीकडे पाहताना सुद्धा वारीमध्ये आई म्हणूनच पाहतात. अगदी जगाच्या बापानं अवतार घेतला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांनी सुद्धा स्वतःला माऊली म्हणून घेतलं. शबरी असो, संत मीरा असो, कानोपात्र असो, सखूबाई असो, मुक्ताई असो, जनाई असो, माझ्या जिजाऊ असो, माझी आवली असो, की आता असणाऱ्या आमच्या राष्ट्रपती असो, प्रत्येक स्त्रीला तितकाच मान दिला गेला प्रत्येक पुरुषाकडून. स्त्री शक्तीचा जागर करता संस्कारांची कास धरा, देव देश आणि धर्म जागण्या स्त्री धर्माचा आदर करा. आदर पुरुषांकडून भरपूर मिळतो, त्याविषयी काही संशय घेण्याचं कारणच नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठलाही प्रश्न उरतच नाही इथे. प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष एकमेकाला आई म्हणूनच संबोधतात. तिथं पुरुषालाही आई म्हटलं गेलं, कारण माऊलींना माऊली म्हटलं गेलं म्हणून तिथं पुरुषालाही आई म्हटलं गेलं. विठाई किठाई माझी कृष्णाई, म्हणून बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत असं असणार हे स्वरूप भगवंताचं. तिथं कुठल्याही स्त्रीसाठी आणि पुरुषासाठी वेगळेपणा नाहीये. खूप जादाशी पट्ट राणी केली तिशी, कैसी होईल सुटका बाई ग, लोभ हरीचा लटका बाई ग. अशा गवळ्यांनी म्हणत म्हणत चाललेली ही वारी आनंदच देऊन जाते. तिचं नावच आहे आनंद वारी.
0: याच आनंद वारीत खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं तुमच्या या गोड आणि सुंदर विचारांमधून. तुमची वाणी इतकी मनाला भावते आहे माऊली. आज आपण खऱ्या अर्थानं प्रवचनकार सुरेखा ताई शिंदे यांच्याशी जोडले गेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण या वारीच्या निमित्तानं गप्पा करतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याशी प्रश्नांची जी उत्तरं आहेत ते जाणून घेतोय. ऐकूया एक सुंदर गाणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नांकडे वळूया.

0: कीर्तन प्रवचनकार सुरेखाताई शिंदे या आज आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी वारीच्या निमित्तानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं संवाद साधत आहोत. माऊली, मला सांगा, मी पुढचा आणि शेवटचा अगदी प्रश्न विचारतोय, मी फार वेळ घेत नाही आपला. मला ठाऊक आहे दर्शनाची आणि अर्थात विठुरायाची ओढ तुम्हाला सुद्धा तेवढीच लागली असेल. तर शेवटचा माझा असाच प्रश्न आहे याच एकंदरीत आजच्या वारीच्या निमित्तानं, की आपण म्हणजे तुम्ही पांडुरंगाकडे या महाराष्ट्रासाठी नक्की काय मागालो?
1: पांडुरंगाकडे मी एकच मागेल, मागणे एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा, या वर्षी 50 दिवस 11 देश फिरून ग्लोबल वारी लंडन वरून इथपर्यंत आली. अखंड जगाचा प्रवास असाच वारीनं करावा एवढंच मागणं माझ्याकडे तुझ्या चरणी राहील. खऱ्या अर्थानं आनंद हाच वाटतो की देवाधी देव पांडुरंग परमात्मा आमच्या महाराष्ट्रामध्ये आला आणि जगाचा प्रवास करून लोक सुद्धा येऊ लागली. ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फार गर्वाची बाब आहे. म्हणून आम्हालाही वाटत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, केला षडूर्मीचा मार. मागायचंच असेल तर मला असं वाटतं एकच मागावं देवाकडं, देवा मला दुसरं काहीच नको. तिथं वारीला आल्याच्या नंतर सर्व एकत्र पाहिल्यावर असं वाटत अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आणि असं वाटत हेही मागावं, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. रामकृष्ण हरी,
0: रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली, मला वाटतं की या महाराष्ट्रासाठी तुम्ही ज्या पद्धतीने विठुरायाकडे मागणं मागितलात आणि विठुराया सगळ्यांचं ऐकतो, सगळ्या जगाचं ऐकतो, त्यामुळे तुमचं हे मागणं नक्कीच त्या विठुरायापर्यंत पोचलं असेल, त्याने ऐकलं असेल आणि नक्कीच त्याने तो आशीर्वाद दिला असेल ही मला खात्री आहे. कारण अंतःकरणापासून दिलेली हाक हा प्रत्येक देवापर्यंत आपली हाक पोहोचते, प्रत्येक देव तो ऐकतो आणि नक्कीच आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण जगातील सगळ्या सजीवांना तो तसाच निरोगी ठेव हीच खऱ्या अर्थानं सदिच्छा देऊया. माऊली, आपण आज वेळात वेळ काढून या आमच्या खऱ्या अर्थानं FM रेनबोच्या वारीमध्ये सामील झालात आणि आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मनापासून मी आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्याला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सुद्धा देतो.
1: रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. आषाढी वारीला आलेल्या आणि सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणे, सुखा लागे करीसी तळमळ, दरी तू पंढरीसी जाये एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी. जन्मो जन्मीचे दुःख विसरसी, मग तू अवघाची सुख रूप होशी. धन्यवाद राम.
0: धन्यवाद माऊली, धन्यवाद रामकृष्ण हरी. आज आपण खऱ्या अर्थानं कीर्तन प्रवचनकार सुरेखाताई शिंदे यांच्या सुंदर विचारांमधून आणि त्यांच्या गोड गळ्यातून हे जे काही विचार आणि त्याचबरोबर अभंग ऐकले आहेत, मला वाटतं पुढच्या वारीपर्यंत ते तसेच कानात राहणार आहेत, मनात तसेच राहणार आहेत आणि विठूचं नामसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात राहणार आहे. ऐकूया सुंदर गीत.

खऱ्या अर्थानं आज ही जी वारी आहे ती अशीच अविरत चाललेली आहे गाण्यांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून. आणि आपण बरेच जण या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात मला खात्री आहे श्रोत्या हो. आज बरेच श्रोते जोडले गेलेले आहेत. सुरेखाताई शिंदे यांची मुलाखत खूप आवडली याबद्दल सुप्रिया सुप्रियाताई आम्हाला सांगत आहेत सुगवेकर पनवेलवरून, किशोर नाईक, शुभलक्ष्मी मत्स्कर.

प्रमोद राऊत, त्याचबरोबर धाराशिववरून प्रमोद राऊत यांनी आपल्याला संदेश पाठवला आहे. दीपा पालकर यांनीही सांगितलेलं आहे हा कार्यक्रम सगळ्या श्रोत्यांना आवडलेला आहे आणि आम्हाला सुद्धा त्यांच्यासोबत गप्पा मारून फार आनंद झालेला आहे. 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4 वाजता आपण सांजेच्या परीत भेटणार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

आता ऐकूया आजच्या ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. जंतर मंतरवरच आंदोलन आणि देशातील एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडविण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधानमंत्री यांनी म्हटलंय. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह सुरू आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीचे शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. कॅनडात अँटोरिया इथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहाचा 3-1 असा पराभव करून महिला एक फेरीच्या अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकिया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे. या होत्या आजच्या ठळक बातम्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, आज आपण खऱ्या अर्थानं आषाढी एकादशीचा हा संपूर्ण दिवस साजरा करत आहोत, त्यामुळे सप्तरंगी साथमध्ये सुद्धा आपण तेवढाच आनंद घेतला, त्याबरोबर चला दोस्त हो मध्ये सुद्धा तेवढाच आनंद घेतला, आणि आता सांजेच्या पारीत सुद्धा या विठू नामाचा गजर होणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपल्या बिझी स्केड्यूलमधून जरा वेळ काढूया आणि आज विठूचा गजर करूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर मुंबई आकाशवाणी, खऱ्या अर्थानं FM रेनबो वाहिनी. आणि आज आपण आषाढी एकादशी निमित्त हा संपूर्ण कार्यक्रम साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक गाण्यांचा तर आस्वाद घेतच आहोत, परंतु यासोबत आपण वारी कशी करता येईल, मनाची वारीसुद्धा आपण अनुभवली, त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनात काय बदल करता येईल ही परिवर्तनाची सुद्धा वारी अनुभवली. आणि आत्ता खऱ्या अर्थानं आपल्याला सांजेच्या पारीत ही वारी भ्रमंती करायची आहे. ती कशी? तर आपण बरेच जण काय करतो, सुट्ट्यांमध्ये प्लॅन करतो की म्हणजे आपण इकडे जाऊया तिकडे जाऊया असं बरंच काही ठरवतो. म्हणजे वीकेंड्स साठी आपण बरेच जण प्लॅन करतो. पण आपल्या या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं हे मला सांगायला प्रचंड आवडेल आणि अनुभवसुद्धा प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे, म्हणून मला हे इथे नमूद करावंसं वाटतं. ते म्हणजे की आपल्या या महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं जन्मभूमीत आपण जाऊन ते पाहणं, त्यांचं जन्मस्थळ, त्यांच्या समाधीचं दर्शन घेणं हाही एक वेगळा अनुभवच तर आहे. म्हणजे फक्त सुट्ट्यांमध्ये मनशांती करण्यासाठी फक्त हिंडणे हाच फक्त आनंद नाही आहे, किंवा मौज मस्ती करणे हाच फक्त आनंद नाही आहे, तोही केलाच पाहिजे निश्चितच. पण मनशांती जर हवी असेल तर अध्यात्मसुद्धा तेवढंच अनुभवलं पाहिजे. या संत महात्म्यांचे विचारसुद्धा ज्यांनी महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर जगाला एक शांतीचा समतेचा संदेश दिला आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण महाराष्ट्रातून एक वेगळी एक वारकरी संप्रदाय नावाची एक माणुसकीची

एक दिंडी सुरू झाली. या दिंडीसाठी हा अनुभव प्रत्येकानं घेतला पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत, किंवा आज आपण पहिल्यांदा ज्या माऊलीचं दर्शन घेणार आहोत, त्यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत. असे म्हणजे खरं तर आपल्या सांजेच्या पारीत पर्यटन स्थळं, खाऊ गल्ली ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होतच असते. परंतु आज मला वाटतं जर घर बसल्या प्रत्येकजण, आज अगदी सोपं आहे, टी व्हीवर आणि त्याचबरोबर मोबाईलवर आपण ऑन करून छान छान ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकतो. परंतु आज एफ एम रेनबोच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत, त्या ऐकण्यातली जी मजा आहे आणि ती खऱ्या अर्थानं मला तुमच्यासमोर सांगायची आहे. आणि कुठे कुठे काय काय ठिकाणं आहेत जी या माऊलींच्या रूपानं, संतांच्या रूपानं आपल्याला अनुभवता येतील. तर सगळ्यात आधी ज्या माऊलींनी या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा पाया रचिला, ते अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज. हे विश्वची माझे घर या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या वचनाचा सरळ अर्थ असा की संपूर्ण जग हे माझे आहे. यामध्ये कोणतीही संकुचित सीमा नाही. जात, धर्म किंवा देश यांचा भेद नाही. अवघी पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे. ही भावना त्यांनी खऱ्या अर्थाने या जगाला सांगितली. आपण सारे ज्यांना प्रेमाने माऊली म्हणतो ते संत ज्ञानेश्वर महाराज. अवघ्या 16व्या वर्षापर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ या ग्रंथांची रचना केली. बघा किती माऊलींची लीला अगाध आहे. अगदी 16व्या वर्षात, म्हणजे 16व्या वर्षात आपण काय करतो, नाही का? म्हणजे आजची तरुण पिढी काय करते हा प्रश्न आपण विचारला तर मग त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. पण 16व्या वर्षात ज्ञानोबा माऊलींनी काय केलं होतं हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. संजीवन समाधी म्हणजे योगाच्या अष्टांग मार्गाने खोल ध्यानस्थ होऊन स्वेच्छेने नश्वर देहाचा त्याग करणे. ही संजीवन समाधी आज आपण अनुभवणार आहोत या आजच्या सांजेच्या पारीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. पंढरपूरहून तीर्थयात्रा करून परत आल्यावर माऊलींनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथेच समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याआधी अनेक अनेक अनेक कामं केली होती. समाज प्रबोधनाची, समाजासाठी उपयोगी अशी कामं करून यानंतर त्यांनी समाधी घ्यायचं ठरवलं होतं. संत ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थानं 1296 म्हणजे 1218 कार्तिक वद्य त्रयोदशीला वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली. वारकरी मान्यतेनुसार ही समाधी आजही जिवंत आहे. माऊली आजही या समाधीत चैतन्य रूपाने आहेत असं सगळ्यांचं एक मनोमन भाव आहे. आणि खरंच माऊली आजही आहेत हा पुरावा द्यायची गरज नाही आहे, कारण माऊलीच्या ज्या रूपाने आज आपण अनेक ग्रंथ, अनेक खऱ्या अर्थानं रचना जेव्हा वाचतो तेव्हा माऊली काय आहेत हे सांगायची गरज लागत नाही जगाला. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी ही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं सर्वात पवित्र आणि जागृत असं तीर्थक्षेत्र आहे. तर हे स्थान कुठे आहे? तर देवाची आळंदी, आळंदी येथे हे ठिकाण आहे. आणि देवाची आळंदी म्हणून त्याला सर्वत्र जाणलं जातं, परिचित आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं आहे. पुण्यात चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी अशीही गावे असल्याने याला देवाची आळंदी असं म्हणतात. मंदिर हे इंद्रायणीच्या तीरावर वसलेलं आहे, अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि इथेच माऊलींनी समाधी घेतलेली आहे. 1750 पुरंदरचे आंबेकर देशपांडे यांनी मुख्य समाधी मंदिर बांधले. 1760 शिंदे सरकारचे दिवाण रामचंद्र मल्हार शेणवी यांनी भजनी मंडपाचे काम केले. नंतर पेशवे आणि शिंदे होळकर घराण्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला. वास्तुरचना याची अशी आहे की मूळ गाभा जो आहे तो सिद्धेश्वर शिवमंदिराच्या शेजारी आणि प्रांगणात समाधी मंदिर उभे आहे. गाभाऱ्यात संत ज्ञानेश्वरांची सुंदर व पवित्र अशी समाधी आहे, जिथे चांदीचे रूप
रूपात खऱ्या अर्थानं माऊली आपल्याला दिसते. अजानु वृक्ष

जो खऱ्या अर्थानं तिथे उपस्थित आहे, तिथे आपल्याला बघायला मिळतो. समाधी मंदिराच्या भिंतीजवळ एक पवित्र असा वृक्ष, ज्याला खऱ्या अर्थानं अजाण वृक्ष म्हटलं जातं. असं मानलं जातं की माऊलींनी समाधीपूर्वी रोवलेल्या काठीतून हा वृक्ष वाढला होता. त्यानंतर देऊळवाड्यात पुरातन काळापासून असलेल्या सुवर्ण पिंपळाचा वृक्ष या परिसराचं पवित्र वाढवतो. त्याचबरोबर या संकुलात विठ्ठल रुक्मिणी अर्थात आपली रखुमाई यांचा मंडप आहे, नागपूरकर मंडप, त्याचबरोबर नाथ योगींच्या समाध्या, चांगदेव ज्ञानेश्वर भेटींचे साक्ष देण्याची चालती भिंत असा तो चौथरा सुद्धा आहे. अशी ही माऊलींची आळंदी बघण्यासाठी वेळ तर नक्कीच प्रत्येकानं काढायला हवा, नाही का?

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: माऊली माऊली माऊली, खऱ्या अर्थानं आज आपण माऊलींचं दर्शन घेतलं असं म्हणता येईल. आळंदीच्या ठिकाणी जाऊन सांजेच्या पारीच्या निमित्तानं आज आपण सगळ्या तीर्थक्षेत्रांना थोड्याफार खऱ्या अर्थानं जितकं आपल्याला जमेल आणि खऱ्या अर्थानं जितकं आपल्याला घेता येईल दर्शन, या वेळेच्या अभावी आपल्याला जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण सगळ्या संत महात्म्यांच्या पवित्र ठिकाणी जाणार आहोत आणि त्यांचं दर्शन घेणार आहोत या एफ एम रेनबोच्या माध्यमातून. तर आज आषाढी एकादशी आपण साजरी करत आहोत, सांगायची गरज नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र विठूनामाच्या गजरानं खऱ्या अर्थानं दुमदुमून गेला आहे आणि याच गजरात आपण सामील झालो आहोत. पुढील आपण दर्शन घेणार आहोत, अर्थात ज्यांनी महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा जो जागर केला आणि वारकरी संप्रदायात ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं आदरणीय असं काम केलं, ते ज्येष्ठ संतकवी संत नामदेव महाराज. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत जाऊन भागवत धर्माची पताका फडकवली. किती मोठी कामगिरी म्हणावी लागेल ही. संत नामदेव महाराज यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथेच आहे. म्हणजे पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे

मुख्य केंद्र आहेच, पण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य महाद्वाराच्या अगदी सुरुवातीलाच त्यांची समाधी आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचं दर्शन होतं आपल्याला दिसते. आणि संत नामदेव महाराजांनी विठ्ठल चरणी पूर्णतः समर्पण केलं होतं. त्यांची विठ्ठलावर एवढी अगाध भक्ती होती की त्यांनी समाधी घेताना एक विशेष इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा काय होती? तर नामदेव महाराजांना असं वाटत होतं की पंढरपूरला येणाऱ्या तमाम विठ्ठल भक्तांच्या आणि वारकऱ्यांच्या पायाची धूळ त्यांच्या मस्तकावर लागावी. किती मोठा विचार आहे बघा. का? तर जर ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायरीशी समाधी जवळ येतील तर प्रत्येक येणाऱ्या भक्ताचा पाय हा त्यांच्या डोक्यावर पडेल असा भास होईल आणि त्यांना अखंड चरण धुळीचा लाभ होईल. किती मोठा विचार आणि किती नित्सिम भक्ती आहे ही आपल्या विठुरायाप्रती, आपल्या देवाप्रती. हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी हे त्यांचे जन्मगाव असून तिथे त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुंदर मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थात हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी येथे, जिथे वारकरी व भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. हिंगोलीच्या मंदिरात संत नामदेवांची मूर्ती, त्यांच्या जीवनातील प्रसंगाचे भित्तीचित्र आणि संतांच्या साहित्याचा वारसा सांगणारी रचना पाहायला मिळते. पारंपरिक दगडी वास्तुकलेचा प्रभाव या मंदिरात दिसून येतो. पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठल दर्शनाला जाण्यापूर्वी नामदेव पायरीला अत्यंत आदरानं आपले मस्तक टेकवतो, तिची पूजा करतो आणि मगच मंदिरात प्रवेश करतो. त्यांनी 2500 अधिक मराठी अभंग रचले आणि नामदेव गाथा म्हणून ते प्रसिद्ध झाले. याच संत नामदेव महाराजांची एक रचना आपल्यासमोर ऐकवतो आणि खऱ्या अर्थानं त्यांना मानवंदना देतो.

श्रोते हो, आज आपण साजरी करत आहोत आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं हा सुंदर सांजेच्या पारीत हे सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. अनेक श्रोते आपल्याला जोडले गेलेले आहेत. प्रकाश कुलकर्णी यांनी आपल्याला संपर्क साधला होता आणि त्यांना हा कार्यक्रम प्रचंड आवडत आहे असं त्यांनी आम्हाला नमूद केलं आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर मुलेकर हे म्हणत आहेत की श्री रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरिमाऊली. अजय साखरे हे इंदोरवरून आपल्याला संदेश पाठवत आहेत. त्याचबरोबर प्रकाश कुलकर्णी अर्थात बोरिवलीवरून त्यांनी आपल्याला संपर्क केला होता. प्रणव त्यांनी आपल्याला संदेशही पाठवलेला आहे. प्रणव शिंदे यांनी आपल्याला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिदीपा पालकर, प्रमोद राऊत धाराशिववरून त्यांनी आपल्याला संपर्क केलेला आहे. त्याचबरोबर मंगेश म्हात्रे, नंदकुमार पाटील उरणवरून यांनी संदेश पाठवलेला आहे. प्रमोद चिंचोलकर यांनीसुद्धा संदेश पाठवलेला आहे. सुनील विठ्ठल यांनीसुद्धा आचरेकर खूप सुंदर कार्यक्रम होतो आहे असं ते म्हणत आहेत. त्याचबरोबर अश्विनी कुलकर्णी जळगाववरून आपल्याला संदेश पाठवत आहेत. अश्विनी अविनाश दिवेकर यांनीसुद्धा आपल्याला संदेश पाठवलेला आहे. पंकज मोहोड, अरुण गावकर वर्लीवरून, विनाती ठाकूर यांनीसुद्धा आपल्याला संदेश पाठवलेला आहे. निशा लोहार गोवंडीवरून यांनी संदेश पाठवलेला आहे. श्रीपाद जोशी, त्याचबरोबर सुनील गायकवाड भाऊ यांनीसुद्धा आपल्याला संदेश पाठवलेला आहे. अशोक पाटील वर्लीवरून, चंद्रकांत बोके फोडे हे बार्शीवरून आपल्याला संदेश करत आहेत, पाठवत आहेत. त्याचबरोबर अर्जुन नाईक अलिबागवरून आपल्याला संदेश करत आहेत. त्यांनाही मनापासून आजच्या आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि अनेक असे वारकरी खऱ्या अर्थानं या वारीत सामील झालेले आहेत. यशवंत आडमुटे यांनीसुद्धा आत्ताच नुकताच आपल्याला संदेश पाठवलेला आहे. त्याचबरोबर यवतमाळवरून सुरेश पुट्टजवार यांनीसुद्धा आपल्याला संदेश पाठवलेला आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रम होतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आजचा हा कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त मनोरंजन नसून तर अध्यात्म आणि त्याचबरोबर भक्तिरस कसा आपल्याला जनमानसात पोचवता येईल आणि विठूचा हा गजर आपल्याला कसा सर्वत्र महाराष्ट्रात नाही तर जगभर पोहोचवता येईल. खरं तर पोहोचवायची गरज नाहीच आहे. सगळ्या जगाला विठूनामाची ख्याती ही ठाऊक आहे, त्याची प्रचिती ठाऊक आहे.

या सगळ्या मध्ये आपण आता सांजेच्या पारीत दर्शन घेत चाललो आहोत प्रत्येक तीर्थस्थळांचं. आणि या पुढचं तीर्थस्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे संत तुकाराम महाराजांचं. जे जे आपण आज अनुभवलं आहे त्या प्रत्येक तीर्थस्थळातील महत्त्वाचं स्थान संत तुकाराम महाराज. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, यासारख्या शब्दांतून त्यांनी माणुसकीचा धर्म मांडला. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात वारकरी संप्रदायाचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ही त्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना जाणीव करून दिली. या संप्रदायातील प्रमुख जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची देहू ही कर्मभूमी. हे क्षेत्र भक्ती आणि वैराग्यासाठी ओळखले जाते. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. तुकोबांच्या सदैव अशा वैकुंठ गमनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी या मंदिराचा विस्तार केला आणि 1723 सध्याचे भव्य दगडी मंदिर बांधून पूर्णसुद्धा केले. देहू गावच्या वेशीसमोर सुमारे 50 फूट उंचीचे भव्य प्रवेशद्वार आहे. 3 मंडप व 8 स्तंभ असलेल्या प्रवेशद्वारात 12 महिरपी कमाणी आहेत. प्रवेशद्वारातील मधले मंडप सर्वाधिक उंच आहे. या मंडपाच्या छतावरील मेघ डमरीत संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. ज्यांनी ज्यांनी अनुभवली असेल त्यांना सांगायचं खरं तर सांगायची गरज नाही आहे, परंतु ज्यांनी अजूनही या तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेल्या नाही आहेत, ज्यांनी अजूनही याचं दर्शन घेतलेलं नाही आहेत, त्यांना सांगण्याचा उद्देश हाच की किती सुंदर आहे या गोष्टी आणि त्याचं दर्शन आज आपण सांजेच्या पारीतून करत आहोत. पण प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घेणं हे गरजेचं आहे, त्यामुळे मनाला शांती वाटेल या उद्देशापोटी आजचा हा सांजेच्या पारीतील छोटासा प्रयत्न. मेघ डमरीतील सर्व स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत आणि मेघ डमरीच्या छतावर शिखरेसुद्धा आहेत. प्रवेशद्वारातील चौकोनी स्तंभावर देव कोष्टके आहेत आणि त्यात 14 टाळकरी संतांची शिल्पेसुद्धा आहेत. किती सुंदर बघा, म्हणजे त्या मंदिराचं बांधकाम आहे किंवा रचना आहे. मुख्य मंदिराकडे येताना रस्त्याच्या दुतर्फास पूजा साहित्य, खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी या सगळ्या गोष्टींचा बाजार आहे किंवा ती दुकानं आहेत. तिथे तुम्ही जे जे हवं ते घेऊ शकता. काही अंतर चालून आल्यावर देऊळवाडा या परिसरात प्रवेश होतो. देऊळवाड्याचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वीच झाला असला तरी त्याचे स्वरूप मात्र प्राचीन आहे. भक्कम तटबंदी असलेल्या या देऊळवाड्याचे दुमजली प्रवेशद्वार विशाल आहे आणि या दोन्ही बाजूच्या दर्शनी भिंतीवर गरुड व हनुमंत यांची शिल्पे कोरलेली आहेत. आतील बाजूस पहारेकरी कक्ष आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. येथे तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन शिल्प अशा पद्धतीने लावलेले आहे की ते अधांतरी भासते. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात 2 दीपमाळा आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून ऐसपैस अशा ओवऱ्या आहेत. तटबंदीत इतर दिशांनाही प्रवेशद्वार आहेत. प्रांगणात मधोमध संत तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. फक्त सभा मंडप असलेल्या या पालखी मंदिरास 4 बाजूस प्रत्येकी 2 प्रवेशद्वार आहेत. संपूर्ण मंदिरावर बाहेरील बाजूने नक्षीकाम केलेले आहे. सभा मंडपात संत तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा आहे. तिथे त्यांचा नित्य वापरातील भांडी व इतर वस्तूही सुद्धा आपल्याला पाहता येतील. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. या मंदिराच्या बाजूला प्रांगणात विठ्ठल रखुमाई यांचं मंदिरसुद्धा आहे. मंदिरासमोर उजव्या व डाव्या बाजूला 2 लहान देवळ्या आहेत. त्यात गरुड व हनुमंत यांच्या मूर्ती आहेत, जी मी मगाशी तुम्हाला सांगितलं. किती सुंदर आहे ना, म्हणजे आपण जेव्हा दर्शनाला जातो प्रत्येक ठिकाणी, एखाद्या देवस्थानी म्हणा, एखाद्या तीर्थक्षेत्रात म्हणा, तेव्हा त्याचं दर्शन घेताना आपण फक्त मनात एवढाच भाव असतो की आपण फक्त देवाला जाऊन बघावं, देवाचं दर्शन घ्यावं. परंतु देवाचं जे ठिकाण आहे, जिथे खऱ्या अर्थानं या संत महात्म्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्यांचा जो सहवास तिथे लाभला आहे, ते मंदिरसुद्धा पाहणं नीट ही गरजेचं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानं या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं गरजेचं आहे. प्रत्येकानं फक्त भक्तिरसात रमायचं नाही आहे, तर कलेचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. ऐकूया अशीच एक रचना संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: माऊली, आज साजरा होतोय आषाढी एकादशीचा खऱ्या अर्थाने दिवस, आणि आता वेळ झालीच आहे, सगळे माघारी परतायला लागलेच आहेत दर्शन घेऊन. अनेक पाऊले ही जी थकलेली आहेत, अनेकांचे मन मात्र भरलेलं आहे. काय गंमत आहे बघा ना, म्हणजे ही अविरत वारी जी आहे ही 800-700 वर्षांहून अधिक त्याचा इतिहास आहे. आणि काय काय नेमकं मिळतं यातून हा प्रश्न जर त्यांना वारकऱ्यांना विचारला तर त्याचं उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त भक्तीसाठी हा एवढा प्रवास त्यांनी इतके वर्ष केलेलं आहे. म्हणजे अनेक घरातून ही तेवढाच प्रतिसाद मिळतो प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींना. आणि आजही वारी अविरत सुरू आहे, आणि या वारीचं चित्र खऱ्या अर्थानं आपल्यासमोर साजरं झालं. आता जे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ते म्हणजे विठुरायाचं पंढरपूर. पंढरपुरातील विठुरायाचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर अर्थात आपल्याला सोलापूर जिल्ह्यात जावं लागेल, आणि पंढरपूर या गावात वसलेलं हे सुंदर असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्रातलं आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले, सगळ्यात सगळ्यांना हा आशीर्वाद देणारा हा विठुराया आपल्या कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याचं दर्शन नक्कीच आपण घ्यावं. प्रत्येकानं वारी करावी असं म्हणणार नाही, कारण प्रत्येकाला ते सहज शक्य होत नाही, पण वारीसाठी त्यानंतर जो वेळ मिळतो त्यानंतर आपण नक्कीच देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, आपल्या विठुरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. हे मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे आणि त्याचबरोबर चंद्रभागा भीमा नदीच्या तीरावर असं वसलेलं आहे. त्याची वास्तुकला आणि इतिहास हा समृद्ध आहेच. मंदिर हे होयसळ स्थापत्य प्रकारात गणलं जातं, पण प्रत्यक्षात त्यात दख्खनी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन शैलीचा सुद्धा संगम आहे. सध्याच्या बांधकामात घुमट आणि कमानी असलेली उत्तरकालीन दख्खन शैली आहे, त्यामुळे आता वेळ झाली आहे खऱ्या अर्थानं थांबायची. या अर्थी म्हणतोय की ही वारी कधीच थांबणार नाही, त्यामुळे वारीसाठी आपण नक्कीच प्रत्येकानं तिचं दर्शन घेतलं पाहिजे, घर बसल्या म्हणूया किंवा आपल्या मनातून म्हणूया किंवा तिथे प्रत्यक्ष जाऊन म्हणूया. ही वारी अविरत चालणार आहे, फक्त त्यातला जो भाव आहे तो प्रत्येकानं अनुभवला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं हा संपूर्ण कार्यक्रम साजरा करून मला प्रचंड आनंद झाला तुमच्याशी गप्पा मारून, आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं हा संपूर्ण भक्तिरस तुमच्या समोर साजरा करून आज मी अत्यंत आनंदी आहे. चला असाच एका गीतामध्ये रमूया, ज्या गीतामुळे भक्ताच्या संकटाला धावून आलेला विठुराया, ज्यांची खऱ्या अर्थानं अस्थिसुद्धा विठुरायाचं नाम गात होते, आणि ते कोण होते अर्थात संत चोखामेळा. याच संत चोखामेळांच्या गीतात रमूया आणि निरोप घेतो आपल्या सगळ्यांचा, अर्थात मी आरजे प्रफुल्ल आचरेकर. पुन्हा भेटूया लवकर नवीन अशाच वळणावर नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला आषाढी एकादशीच्या. धन्यवाद.

नमस्कार, मी संदेश नाईक। ऐकूया काही ठळक घडामोडी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। जंतर मंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे। हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11:00 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल। स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं। या स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सीजेपीची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा. आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये. तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाजमाध्यमावरील पत्रात म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आपण पहिल्या दिवसापासून पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि कधीही परिस्थितीपासून दूर पळालो नाही असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट यूजी निकालात वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या काळातही काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. सीजेपी या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करत ही लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि केंद्र शासनातर्फे आज दिल्ली इथं काही वेळाआधी कॉन्स्टिट्यूशन क्लब इथल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली. सरकारनं आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे काँग्रेस जनता पार्टीनं आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष राका यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेली एफआयआर मागे घेण्याची सीजेपीची मागणी केंद्र सरकारनं मान्य केली असून यापुढे भविष्यात आंदोलनकर्त्यांविरुद्ध कोणतेही नवीन गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. परीक्षा पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या जीवितहानीप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी सांगितलं.
2: सबसे पहली बात तो ये है कि कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा. इस बात को सरकार ने स्वीकारा है जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. उसी तरीके से फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा. इस बात को हम लोगों ने माना है.
0: व्यापक शिक्षण आणि परीक्षाविषयक सीजेपीने सादर केलेल्या 5 कलमी मसुद्यावरही सरकार गांभीर्यानं विचार करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ JP Nadda आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर इथं हजारो विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या एकजुटीचं आणि संयमानं दिलेल्या लढ्याचं कौतुक केलंय. त्यांनी हा देशातील युवा शक्तीचा मोठा विजय असल्याचं सांगत आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचेही आभार मानले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि युवकांचं अभिनंदन केलंय. समाजमाध्यमावरील व्हिडिओ संदेशात त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्बांधणीच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी

0: ईईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. देशातील प्रत्येक युवक युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी, तसंच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगानं पुढे जावा यासाठी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितलाय की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाई करता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
0: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली आहे. विदर्भात आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळतो आहे. आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातील नागपूर नजीक श्री क्षेत्र धापेवाडा इथं आज पहाटे 3 वाजता श्री विठ्ठलाची आमदार डॉ राजीव पोद्दार आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूजा केली. भाजप महिला मोर्चातर्फे यवतमाळमध्ये भव्य विठुरायाची पंढरीची वारी काढण्यात आली. विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका आणि आकर्षक दिंड्यांनी शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासून गणगण गणात बोते या जयघोषानं दुमदुमून गेला.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी रोगमुक्त रोपांची निर्मिती, शेतकरी आणि रोपवाटिकांना योग्य प्रशिक्षण आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थान इथल्या केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 29 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते, तर वाशिम, अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी आणि परदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहे. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, CJP आंदोलन मागे घेतल्याची घोषणा. आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्त्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रूधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJP सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली.
2: तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदनसुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जूनपासून कॉकरोच जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली

स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40 ते 50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90%+ पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून

0: आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421 अंशता पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 7 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काँक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू, सरकारकडून

मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या 2रा T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये

न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची

0: आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा काँक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा काँक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदनसुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमनसिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या न्यूज ऑन AIR वेबसाइट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण

करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

मित्रांनो, रविवार म्हटल्यानंतर अर्थातच सूर्यनारायणांची उपासना करण्याचा दिवस. बघा ना, मुळातच आपल्याकडे जे तेजोपासनेचं महत्त्व सांगितलं ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्या सूर्यदेवांना वंदन करणारे दोन गीते लागोपाठ ऐकूया. तुम्हाला आठवत असेल की धर्मकन्या चित्रपटात सुद्धा एक उत्तम भूपाळी आहे, ती सुद्धा ऐकवणारे या गीतानंतर. पण तत्पूर्वी सूर्यदेवांची उपासना करणारे हे गीत, दोन गाणी लागोपाठ ऐकूया.

मित्रांनो, रामायण आणि महाभारत ही भारताची महाकाव्य नाही का? दशावतारांमध्ये रामावतार आणि कृष्णावतार या दोन्ही अवतारांना खूप महत्व आहे. आता आज मी तुम्हाला दोन भूपाळ्या लागोपाठ ऐकवणार आहे. त्या दोन्ही भूपाळ्या चित्रपटातल्या आहेत. पहिली भूपाळी असेल रामाच्या संदर्भातली आणि दुसरी असेल कृष्णाच्या संदर्भातली.

पहाटेच्या वेळेला अशी भक्तिगीतं अशा भूपाळ्या ऐकल्या ना की दिवस कसा चैतन्यमय होऊन जातो. आणि मित्रांनो, काही गाणीच अशी असतात ना जी आपल्याला प्रेरणा देत असतात, कारण जीवनामध्ये अडचणी येत असतात, संकटं येत असतात. आणि मग हा संकटांचा अंधार जेव्हा जीवनात ग्रासतो ना, त्यावेळेला आपल्याला कुठेतरी एक आशेचा किरण हवा असतो. आणि मग तो आशेचा किरण तो आपल्याला देणारी काही गीतं आहेत की कशाला तू अंधाराची खंत करतोस, सुखाचा प्रकाश तुझ्या जीवनात येणार आहे, याच आशयाचं हे गीत.